0: You are listening to Radio 4EB 98.1 FM. Following program is in Marathi language. नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.
1: नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आज आपला होस्ट. आपल्या सर्वांचं मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात स्वागत. दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. आज आपण मराठी गाणी ऐकणार आहोत की जी जुनीच गाणी आहेत, परंतु इट्स मराठी रेट्रो म्हणता येईल त्याला. तर ही रिमिक्स गाणी आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडतील. प्रत्येक गुरुवारी आपला हा प्रयत्न असतो की एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. आपले पाहुणे येतात, काही महत्त्वाची माहिती वगैरे देतात आणि आपण त्यावर साधक बाधक असे चर्चा करतो. तर तो आपला कार्यक्रम जो आहे चर्चेचा तो चालूच असतो, पण यावेळी आपण आपल्या सर्वांसाठी म्हणून एक केवळ चर्चा न करता एक रेट्रो गाणी अशी एक ड्राईव्ह हिट्स तुम्ही ऐकू शकता आता आपल्यासोबत. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. हा जो मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम जो आहे तो ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने सुरू आहे. आपले बरेचसे मेंबर्स या कार्यक्रमाचे या ग्रुपचे मेंबर्स आहेत. तर मंडळातर्फे आपले वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. तर कृपया आपल्या वेबसाईटलाही भेट द्या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तसंच रेडिओ 4EB या मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात जर आपल्याला सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल आणि आपल्याला जर काही आपल्या कल्पना मांडायच्या असतील तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. रेडिओ 4EB मेंबरशिप ओपन आहे सर्वांसाठी. हा कार्यक्रम मराठी कम्युनिटीसाठी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही अशी नम्र विनंती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा रेडिओ 4EB किंवा ब्रीमच्या काही कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, काही सूचना सल्ला मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर कळवा की ज्यामुळे आपले हे जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे ते आपल्या मराठी कम्युनिटीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीनं सादर करण्याचा आम्हालाही हुरूप येईल. तर मंडळी ऐकत रहा आजची गाण्यांची मालिका मराठी रेट्रो हिट्स. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आजचा आपला होस्ट. आपल्या सर्वांचं मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात स्वागत. दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. आज आपण मराठी गाणी ऐकणार आहोत की जी जुनीच गाणी आहेत, परंतु इट्स मराठी रेट्रो म्हणता येईल त्याला. तर ही रिमिक्स गाणी आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडतील. प्रत्येक गुरुवारी आपला हा प्रयत्न असतो की एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. आपले पाहुणे येतात, काही महत्त्वाची माहिती वगैरे देतात आणि आपण त्यावर साधक बाधक अशी चर्चा करतो. तर तो आपला कार्यक्रम जो आहे चर्चेचा तो चालूच असतो, पण यावेळी आपण आपल्या सर्वांसाठी म्हणून एक केवळ चर्चा न करता एक रेट्रो गाणी अशी एक ड्राईव्ह हिट्स तुम्ही ऐकू शकता आत्ता आपल्यासोबत. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. हा जो मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम जो आहे तो ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने सुरू आहे. आपले बरेचसे मेंबर्स या कार्यक्रमाचे या ग्रुपचे मेंबर्स आहेत. तर मंडळातर्फे आपले वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. तर कृपया आपल्या वेबसाईटलाही भेट द्या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तसंच रेडिओ 4EB च्या या मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात जर आपल्याला सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल आणि आपल्याला जर काही आपल्या कल्पना मांडायच्या असतील तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. रेडिओ 4EB ची मेंबरशिप ओपन आहे सर्वांसाठी. हा कार्यक्रम मराठी कम्युनिटीसाठी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही अशी नम्र विनंती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा रेडिओ 4EB किंवा ब्रीमच्या काही कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, काही सूचना सल्ला मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर कळवा, की ज्यामुळे आपले हे जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे ते आपल्या मराठी कम्युनिटीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीनं सादर करण्याचा आम्हालाही हुरूप येईल. तर मंडळी ऐकत रहा आजची गाण्यांची मालिका मराठी रेट्रो हिट्स. धन्यवाद.

नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आजचा आपला होस्ट. आपल्या सर्वांचं मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात स्वागत. दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. आज आपण मराठी गाणी ऐकणार आहोत की जी जुनीच गाणी आहेत, परंतु इट्स मराठी रेट्रो म्हणता येईल त्याला. तर ही रिमिक्स गाणी आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडतील. प्रत्येक गुरुवारी आपला हा प्रयत्न असतो की एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. आपले पाहुणे येतात, काही महत्त्वाची माहिती वगैरे देतात आणि आपण त्यावर साधक बाधक अशी चर्चा करतो. तर तो आपला कार्यक्रम जो आहे चर्चेचा तो चालूच असतो, पण यावेळी आपण आपल्या सर्वांसाठी म्हणून एक केवळ चर्चा न करता एक रेट्रो गाणी अशी एक ड्राईव्ह हिट्स तुम्ही ऐकू शकता आत्ता आपल्यासोबत. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. हा जो मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम जो आहे तो ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने सुरू आहे. आपले बरेचसे मेंबर्स या कार्यक्रमाचे या ग्रुपचे मेंबर्स आहेत. तर मंडळातर्फे आपले वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. तर कृपया आपल्या वेबसाईटलाही भेट द्या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तसंच रेडिओ 4EB या मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात जर आपल्याला सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल आणि आपल्याला जर काही आपल्या कल्पना मांडायच्या असतील तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. रेडिओ 4EB मेंबरशिप ओपन आहे सर्वांसाठी. हा कार्यक्रम मराठी कम्युनिटीसाठी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही अशी नम्र विनंती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा रेडिओ 4EB किंवा ब्रीमच्या काही कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, काही सूचना सल्ला मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर कळवा, की ज्यामुळे आपले हे जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे ते आपल्या मराठी कम्युनिटीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीनं सादर करण्याचा आम्हालाही हुरूप येईल. तर मंडळी ऐकत रहा आजची गाण्यांची मालिका मराठी रेट्रो हिट्स.

0: Com'è, picciotto? Tutto a posto?
1: Das 4EB broadcast in your language. Find out at www.4eb.org.au or pick up a program guide from 140 Main Street, Kangaroo Point. 4EB FM, Brisbane's only full-time multicultural radio station.
2: नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आज आपला होस्ट. आपल्या सर्वांचं मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात स्वागत. दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. आज आपण मराठी गाणी ऐकणार आहोत की जी जुनीच गाणी आहेत, परंतु इट्स मराठी रेट्रो म्हणता येईल त्याला. तर ही रिमिक्स गाणी आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडतील. प्रत्येक गुरुवारी आपला हा प्रयत्न असतो की एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. आपले पाहुणे येतात, काही महत्त्वाची माहिती वगैरे देतात आणि आपण त्यावर साधक बाधक अशी चर्चा करतो. तर तो आपला कार्यक्रम जो आहे चर्चेचा तो चालूच असतो, पण यावेळी आपण आपल्या सर्वांसाठी म्हणून एक केवळ चर्चा न करता एक रेट्रो गाणी अशी एक ड्राईव्ह हिट्स तुम्ही ऐकू शकता आता आपल्यासोबत. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. हा जो मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम जो आहे तो ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने सुरू आहे. आपले बरेचसे मेंबर्स या कार्यक्रमाचे या ग्रुपचे मेंबर्स आहेत. तर मंडळातर्फे आपले वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. तर कृपया आपल्या वेबसाईटलाही भेट द्या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तसंच रेडिओ 4EB या मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात जर आपल्याला सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल आणि आपल्याला जर काही आपल्या कल्पना मांडायच्या असतील तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. रेडिओ 4EB मेंबरशिप ओपन आहे सर्वांसाठी. हा कार्यक्रम मराठी कम्युनिटीसाठी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही अशी नम्र विनंती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा रेडिओ 4EB किंवा ब्रीमच्या काही कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, काही सूचना सल्ला मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर कळवा, की ज्यामुळे आपले हे जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे ते आपल्या मराठी कम्युनिटीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीनं सादर करण्याचा आम्हालाही हुरूप येईल. तर मंडळी ऐकत रहा आजची गाण्यांची मालिका मराठी रेट्रो हिट्स. धन्यवाद.

0: You're tuned to 4EB. Relax and listen to the world go by on 98.1 FM.
1: नमस्कार मंडळी, मी गणेश देशपांडे, आजचा आपला होस्ट. आपल्या सर्वांचं मराठी आकाशवाणी आपली वाणी आपली गाणी या कार्यक्रमात स्वागत. दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा ओनली ऑन रेडिओ 4EB 98.1 FM वर मराठी आकाशवाणी. आज आपण मराठी गाणी ऐकणार आहोत की जी जुनीच गाणी आहेत, परंतु इट्स मराठी रेट्रो म्हणता येईल त्याला. तर ही रिमिक्स गाणी आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडतील. प्रत्येक गुरुवारी आपला हा प्रयत्न असतो की एक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करावी. आपले पाहुणे येतात, काही महत्त्वाची माहिती वगैरे देतात आणि आपण त्यावर साधक बाधक अशी चर्चा करतो. तर तो आपला कार्यक्रम जो आहे चर्चेचा तो चालूच असतो, पण यावेळी आपण आपल्या सर्वांसाठी म्हणून एक केवळ चर्चा न करता एक रेट्रो गाणी अशी एक ड्राईव्ह हिट्स तुम्ही ऐकू शकता आता आपल्यासोबत. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये. हा जो मराठी आकाशवाणीचा कार्यक्रम जो आहे तो प्रिस्पेन महाराष्ट्र मंडळाच्या सहयोगाने सुरू आहे. आपले बरेचसे मेंबर्स या कार्यक्रमाचे या ग्रुपचे मेंबर्स आहेत. तर मंडळातर्फे आपले वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. तर कृपया आपल्या वेबसाईटलाही भेट द्या किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. तसंच रेडिओ 4EB या मराठी आकाशवाणी या कार्यक्रमात जर आपल्याला सामील व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल आणि आपल्याला जर काही आपल्या कल्पना मांडायच्या असतील तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा. रेडिओ 4EB मेंबरशिप ओपन आहे सर्वांसाठी. हा कार्यक्रम मराठी कम्युनिटीसाठी आहे आणि आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं ही अशी नम्र विनंती. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा रेडिओ 4EB किंवा ब्रीमच्या काही कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल किंवा त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, काही सूचना सल्ला मार्गदर्शन असेल तर आम्हाला जरूर कळवा, की ज्यामुळे आपले हे जे कार्यक्रम आहेत वेगवेगळे ते आपल्या मराठी कम्युनिटीसाठी अधिक दर्जेदार पद्धतीनं सादर करण्याचा आम्हालाही हुरूप येईल. तर मंडळी ऐकत रहा आजची गाण्यांची मालिका मराठी रेट्रो हिट्स. धन्यवाद.